0: Naharol gi khonjel taviri ba pumnamak pu adom gi marup gaitri sarang them amadi
1: hizam chitaranjana taranok shiri khurumjeri
0: ngasi gi thoram da puzarakli matamatam gi marup singna thavirakpa chithi singi chithi paukhum
1: gaitri naharol gi khonjel gi hanak sieno wa tharong kya kya ama hapchile gi haibtari unite adugalene na wari na chomne singma to khai to khai ba thorum paring singsi akashwani imphal gi naharol gi khonjel gi thorum gi manung sene sandrupa thorum singsi ekhoi gi thawai yauna tabiri marup singma phamda anoba mahau amo oiram gani ne khali kari thamini gi
0: achumba mangne ekhoi gi naharol gi khonjel si ayuki pung nipan da sangai channel da leijari ba se adudagi numidang wairam pung taruk mina tarada ama aduga amu ahen ba mo ina hozi sina pung mapan ga mina kunsha manga sida sangai channel da mu hapchen jaregi kangla channel gi na numidang gi pung nipan makhai aduga masi gi mathak ta ngai kho ta khi si sina sitaranjana mu kangla ma di sangai channel da mu su leiri ba asumna ekhoi gi hana leiram ba pung sing sing adudagi pung mapan ga mina kunsha manga sida tongan tongan ba makhal mathil gi thoram kaya mana leichan noina semdna mayam da yamna nungai ba thoram amoina potharam dai ni haba tari sitaranjan pham simak sho phabung daga changna ra ba nga wa khan inthana tum tharam dai matam sita nungai nungai ba thoram kya naharol gi khonjel na puzaragli haina thamjage
1: adumak chithi pau khum haiba sigi thoram lan thup matam da ekoi gi naharol gi khonjel gi thaduk na ba yadra ba maru kaya kaya amale haje batari gaitri marup singa du gi manung da amoi biri ba ekoi gi marup thangadagi marup bijoi tongram na thabir pa chithi ni ahan magisi
0: marup bijoi tongram bu taram nok chari ahan ba chithi oi nanga si ekoi ga thengna zaba nungai ba phau se kari ma pau thambirok pa chitaranja
1: marup sing समर अमदि विंटर गी फिक्स पॉइंट चार्ट की मतुंग इना प्रोग्राम होंगदो खोंजिन तोर पसी एडाप्टेशन तो वखरदि वाई अदुबु सुम हाइनेरकनी खली हाइना हामर थंबिरली
0: विंटर फिक्स पॉइंट चार्ट समर फिक्स पॉइंट चार्ट हाय वसी दकोई गी अयुक नुंग दिन सांग बा नुंगदांग गी मतम सांग वतेन बखेनर पगी मतुंग इना अखोई गी थौरम लान थपु गी पुंफम दसु खजिक टेंशन बा खजिक सांग तो पलेई बन मरम ओइरेगा अखोई मतम दा होम बखरा दुमकति लेई हाइजरी बसी तरनजन हाय रिवसी दा अखोई गी मतम से याम ओन बसु याओ ये ममांग इन हालो गी खोंजेल सिपुंग अयुक की मापन मखाई दा थारम मी बनी
1: ओय
0: अदो हाउसिंग ना मुतरुक मिनत तरा सुमाइना ओलक पसी ꯑꯩꯈꯣꯏꯒꯤ ꯇꯠꯇꯅ ꯇꯥꯕꯤꯔꯤꯕ ꯏꯆꯤꯜ-ꯏꯅꯥꯎꯁꯤꯡ ꯃꯔꯨꯞꯁꯤꯡꯒꯤ ꯃꯐꯝꯗꯗꯤ ꯅꯨꯡꯉꯥꯏꯇꯕ ꯇꯥꯒꯅꯤꯅ ꯉꯥꯏꯕ ꯄꯨꯡꯐꯝꯗꯨꯗ ꯑꯇꯣꯞꯄꯒꯤ ꯊꯧꯔꯝ ꯍꯦꯛ ꯂꯥꯛꯄ ꯑꯗꯣ ꯁꯨꯃꯥꯏꯅ ꯍꯦꯛ ꯑꯣꯟꯅꯕ ꯅꯨꯡꯉꯥꯏꯇꯕ ꯊꯣꯛꯄ ꯍꯥꯏꯕꯁꯦ ꯑꯗꯨꯃꯛ ꯊꯦꯡꯅꯕꯤꯔꯝꯒꯅꯤ ꯍꯥꯏꯅ ꯈꯟꯖꯩ ꯑꯗꯣ ꯑꯁꯤꯒꯨꯝꯕ ꯈꯨꯗꯣꯡꯆꯥꯗꯕ ꯀꯌꯥ ꯑꯁꯤ ꯂꯩꯕꯁꯤꯒꯤꯁꯨ ꯑꯩꯈꯣꯏꯗꯁꯨ